हे तुम्हारी धन हो तुम्हारी जजमानी, धन हो तुम्हारी जजमानी, रुपये न टका लूंदा तू इखरी कख।